0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसु तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 105. प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्रीगणेशाय नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः.

गुड मॉर्निंग तुम्ही जीवन आहात वणभूमी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्या सोबत. आज आहे शनिवार 30 मे 2026. सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. आशा आणि आत्मविश्वास हेच जीवनातील सर्वात मोठे भांडवल आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. अफगाणिस्तान देशात झालेल्या 6.5 MW क्षमतेच्या भूकंपात 4,000 पेक्षा जास्त लोकांचं निधन झालं. पु ल देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला, तोही आजच्याच दिवशी साल होते 1987. मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात झाली तीही आजच. गॅझेट डी फ्रान्स पहिले फ्रेंच वृत्तपत्र प्रकाशित झाले तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस. परेश रावल भारतीय अभिनेते पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचा आज जन्मदिवस. जगमोहन दालमिया भारतीय उद्योजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे 26वे अध्यक्ष यांचाही जन्म आजचाच. दीनानाथ दलाल अत्य

अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकर इतिहासकार यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गुणधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

गणधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत आज राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशी पासून. कुटुंबियांसाठी तुम्ही आपल्या बिझी शेड्यूल मधूनही वेळ काढाल आणि त्यांच्या सोबत फिराल. वृषभ रास, आपल्या कौशल्याने समजुतीने सर्व कामे नीट पूर्ण कराल. व्यापारात आज अचानक शुभ बातम्या मिळू शकतात. मिथुन रास, महिलांसाठी करिअर बाबत अधिक विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील. कर्क रास, सासूरवाडीमधील व्यक्तींशी चांगले बोलणे होईल. नोकरीत यश मिळेल. जबाबदारी पूर्ण कराल, मात्र कामात कुणाशी भांडण करू नका. सिंह रास, कामासाठी केलेली मेहनत तुम्हाला चांगल्या निकालांपर्यंत घेऊन जाईल. तुम्ही तुमच्या योजनांना आपल्या इच्छेनुसार पूर्ण कराल. कन्या रास, व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम कामात मिळतील, ज्यामुळे पैसे मिळण्याच्या संधी वाढतील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा गणधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केलीवेणुधुनी 90.4 एफ एम वरती तुम्ही घेऊन येत आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आज कामात चांगल्या संधी मिळू शकतात आणि तुमच्या कुटुंब व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या घरच्यांची गोष्ट ऐकावी लागेल. सोशल मीडियातून नवीन मित्र बनतील. वृश्चिक रास, युवकांना उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी मिळेल. पालकांसोबत खरेदी जाण्याची शक्यता आहे. धनुरास, मनाची मरगळ दूर होईल आणि तुम्हाला शुभ बातम्या मिळतील. संतानांच्या बाबतीत एखादी बातमी ऐकून समाधान वाटेल. मकर रास, नोकरीत चांगला नफा होईल. पदोन्नतीची चिन्हे आहेत. कुंभ रास, ऑनलाईन व्यवहारावर लक्ष द्या. फसवणूक होऊ शकते. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल. आणि शेवटची मीन रास, महिलांना घरगुती वस्तू संदर्भात खरेदी करावी लागेल. कुटुंबियांकडून सुख मिळेल. हे होतं बारा राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र म्हणून 90.4 FM KLE गणेशू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। गुंटूर सेशनदर शर्मा भारतीय कवी आणि समीक्षक यांची आज पुण्यतिथी। रामविलास शर्मा भारतीय कवी आणि समीक्षक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आज। सावळाराम लक्ष्मण हळदणकर मराठी चित्रकार यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर राज्य विद्या संशोधक यांची पुण्यतिथी आजच आहे। गुरु अर्जुन देव शीख धर्माचे पाचवे गुरु यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। त्या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा 90.4 FM KLE गणेश। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 एफएम केएलई कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण आर्थिक साक्षरतेबद्दल जाणून घेणार आहोत. आर्थिक साक्षरतेमध्ये बऱ्याच योजना येतात, सोशल सिक्युरिटी स्कीम येते त्याच्यामध्ये. त्या सर्व योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत घोडके, जे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत कॅनरा बँक बेळगाव येथे. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅम.
0: आज आपण सोशल सिक्युरिटी स्कीम बद्दल सर्वात आधी सांगून देऊया की ते म्हणजे काय.
1: हो मॅडम, सोशल सिक्युरिटी स्कीम मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारतर्फे फायनान्शियल इन्क्लुजन म्हणून त्याला आर्थिक समावेशन म्हणतात. तर आर्थिक समावेशन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, 2014 तर्फे त्यांना म्हणजे रिव्हॅम्प करून फायनान्शियल इन्क्लुजन तर्फे म्हणजे भारतातील सर्व समाजातील सर्व घटकांना, विशेषतः दुर्बल व ग्रामीण भागातील लोकांना परवडण्या दरात बँक

0: बँकिंग, पतपुरवठा, विमा आणि पेन्शन यासारख्या आवश्यक आर्थिक सेवेचा लाभ मिळवून देणे याचा मुख्य उद्देश प्रत्येक मुख्य आर्थिक प्रवाहाला आणून गरिबी निर्मूलन करणे हा आहे.
1: बरोबर,
0: त्याला फायनान्शियल इन्क्लुजन असं म्हणतात. म्हणून ह्याच्यातर्फे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2014 ला फायनान्शियल इन्क्लुजनचे स्कीम सुरुवात केलेलं आहे प्रधानमंत्रींच्या तर्फे.
1: मग ह्याच्यामध्ये PMJJBY या योजनेबद्दल थोडस सांगून द्या की काय नेमकं फॅसिलिटीज आहेत त्या, ती योजना घेतल्यानंतर आणि कोण करू शकतं, ते किती वर्षांचा कालावधी असतो.
0: हो मॅम, आता सध्या कसं आहे, आता हे जे आर्थिक समावेशन जे म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन, ह्यामध्ये मेन सोशल सिक्युरिटी स्कीम्स म्हणजे कसं आहे, तर भारतातील सर्व नागरिकांना गव्हर्नमेंटतर्फे एक इन्शुरन्स स्कीम दिलेल्या आहेत मॅडम. तर त्या इन्शुरन्स स्कीम मध्ये प्रमुख स्कीम जी आहे ही प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना म्हणतात, PMJJBY, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना. तर ही प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही अशी आहे स्कीम आहे, तर ही 18 वर्षा वयोगटातील आणि 50 वर्ष आतील भारतातील सर्व नागरिक ह्या स्कीमला जॉईन होऊ शकतात आणि ह्या स्कीम तर्फे वार्षिक 436 रुपये प्रीमियम असते मॅडम. तर 436 रुपये प्रीमियम भरल्यानंतर समजा जो ज्यांनी ही इन्शुरन्स स्कीम घेतलेले आणि त्यांचं अचानक मरण पावले तर अशा लोकांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे 2 लाखाचा तर इन्शुरन्स भेटतो आणि त्याच्यासाठी ही स्कीम आहे ही भारतातील सर्व बँकांमध्ये कॅनरा बँक, कर्नाटक ग्रामीण बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, तर भारतातील सर्व जे नॅशनल बँका तर्फे ह्या स्कीम तर्फे जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकतो मॅम.
1: अच्छा, मग ह्याच्यामध्ये फक्त 436 रुपये एवढंच प्रीमियम अमाऊंट भरायचा आहे की ह्याच्यापेक्षा जास्त भरू शकतो?
0: नाही मॅडम, हे कसं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाना भारतातील सर्व नागरिकांना एकदम कमी दरामध्ये इन्शुरन्स त्यांना भेटावं म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आहे, त्याला सोशल सिक्युरिटी स्कीम म्हणतात आणि हे वार्षिक प्रीमियम आहे 436 म्हणजे अति कमी दरामध्ये, तर दिवसाला जवळजवळ 1.25 रुपये प्रमाणे स्कीम होत्या. म्हणून कसं आहे की भारतातील सर्व नागरिकांनी तर ह्या स्कीमचा लाभ घ्यावा असे मी विनंती करतो.
1: नक्कीच. मग ह्याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे का सर?
0: मॅडम, ही जी स्कीम आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजने 18 वर्ष वर असतात आणि 50 वर्ष आतील लोकांसाठी ही स्कीम आहे मॅडम.
1: त्यानंतर आपण वळूया सर PMSBY या योजनेकडे, तर या योजनेच्या डिटेल्स काय आहेत?
0: हो मॅडम, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे जी सोशल सिक्युरिटी स्कीम आहे त्यातील ही अशी दुसरी स्कीम आहे, तर त्याला प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना असे म्हणतात मॅडम. तर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना म्हणजे, तर ह्या अंतर्गत भारतातील सर्व नागरिक जे 18 वर्षाचे वर असतात आणि 70 वर्षाच्या आत असतील तर अशा सर्व नागरिकांसाठी ही स्कीम प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजने वर्षाला 20 रुपये प्रीमियम मध्ये त्यांना ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, तर ह्या प्रीमियम तर्फे त्यांना ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर करतो आणि जो व्यक्ती ही इन्शुरन्स घेते प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजने ही स्कीमला जॉईन होते, तर अशा लोकांना समजा त्यांचे अचानक ऍक्सिडेंटल डेथ झाले, मरण पावले, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे 2 लाखाचा इन्शुरन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे ह्याच्यातर्फे भेटतो मॅडम.
1: फक्त डेथ झाल्यावरच भेटतो की काही इंजुरी झाल्यावर पण भेटतो?
0: हा मॅडम, तर आता हे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजने PMSBY ही अशी आहे, तर ह्यामध्ये पार्शियल डिसेबिलिटी पण म्हणतात, तर ऍक्सिडेंटल झाल्यानंतर समजा एखाद्याचा कोणाचा तर त्यांना पार्शियल डिसेबिलिटी मध्ये हात मोडला किंवा पाय मोडला किंवा डोळ्याला काहीतरी इंजुरी झाली, तर त्याला 50% पर्यंत त्या डिसेबिलिटी मध्ये क्लेम होऊ शकतो मॅडम PMSBY मध्ये.
1: अच्छा, याची वयोमर्यादा काय आहे सर?
0: हा मॅडम, आता ही स्कीम कसं आहे, 18 वर्षाच्या वर आणि 70 वर्षातील जी भारतातील व्यक्ती आहेत ती ह्या स्कीम मध्ये सर्व नॅशनल बँकेमध्ये ह्या स्कीमला ते जॉईन करू शकतात.
1: ओके, म्हणजे खूपच चांगली सुविधा आहे. फक्त मिनिमम 20 रुपीज आपल्याला भरायचे आहे, तेही वर्षातून.
0: होय मॅडम, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा असा विचार आहे, तर भारतातील जे सर्व म्हणजे गरजू लोक आहेत, भरपूर लोक आहेत, तर ते अजून इन्शुरन्स कव्हर केले नाहीत मॅडम. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, तर ही इन्शुरन्स स्कीम राबवत आहे आणि आता आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये विचार केला तर बेळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 लाख लोकसंख्या आहे जी 18 ते 50 वयोगट आहेत, पण ह्यापैकी आता सध्या फक्त जवळजवळ 8.5 लोकांनी मात्र ह्या स्कीम मध्ये एनरोलमेंट केलेलं आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजने PMSBI मध्ये 33 लाख बेळगाव जिल्ह्यातील जनसंख्येपैकी जवळजवळ 18.5 लोकांनी मात्र ह्या स्कीमला नोंदवलेले आहेत. म्हणून आता सध्या आम्ही जिल्हा पंचायत, डिस्ट्रिक्ट ऑफिस, जिल्हा अधिकारी तसेच ग्रामपंचायत, पुरसभे तर ह्यांच्या सर्वांच्या मदतीनं आम्ही हे बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना ह्या माहिती देण्यासाठी आम्ही हा आता 1 जून पासून कार्यक्रम राबवत असतो.
1: यामध्ये सर आणखीन एक योजना आहे तुमची जी अटल पेन्शन योजना APY.
0: हो मॅडम,
1: त्याबद्दल काय सांगा.
0: हा आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे कसं आहे तर ही जी इन्शुरन्स स्कीम आहे तर ही त्यांचा अचानक समजा डेथ वगैरे झालं अशा लोकांना इन्शुरन्स स्कीम भेटते. तर आता सध्या आमच्या जे आर्थिक समावेशन म्हणतो किंवा आर्थिक साक्षरता त्याचा एक असा महत्वाचा म्हणजे एक मुद्दा आहे की भारतातील सर्व नागरिकांनी आम्ही काय करायला लागतं की रिटायरमेंट आता जसं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जो लोक जॉब करतात त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे म्हणजे पेन्शन असते. पण भारतातील बाकीची जी लोक बऱ्याच लोकांना म्हणजे पेन्शनची व्यवस्था नाहीये. तर जसे शेतकरी म्हणा, असंघटित कार्मिक म्हणा, तर अशा सर्व लोकांसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अनेक स्कीम म्हणजे अटल पेन्शन योजना ही स्कीम सुरू केलेल्या आहेत. म्हणजे मग जेणेकरून आम्ही काय करतात रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे 60 वर्षानंतर की आम्ही आतापासून ह्या स्कीमला जॉईन झाल्यानंतर तर 60 वर्षानंतर ती पेन्शन ह्या स्कीम तर पेन्शन घेऊ शकतो मॅडम.
1: अच्छा, याची काय वयोमर्यादा आहे सर.
0: हा मॅडम, आता ही कशी आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे PFRDA तर्फे ही स्कीम लॉन्च केलेली आहेत मॅडम. तर ही स्कीम सुद्धा 2014 लॉन्च झालेली आहे. तर ही 18 वर्ष वयातील आणि 40 वर्ष आतील जी व्यक्ती असते ह्यांच्यासाठी ही अटल पेन्शन योजना म्हणून आहे. आणि ही स्कीम तर वेगवेगळ्या पेन्शनच्या मध्ये आहे जसे की महिन्याला 60 वर्षानंतर 1,000 पेन्शन पाहिजे, 2,000 पेन्शन पाहिजे, 3,000 पेन्शन पाहिजे, 4,000 पाहिजे आणि 5,000 पाहिजे असं 5 व्हेरियंट मध्ये पेन्शनचं स्कीम तुम्हाला पाहिजे. त्याप्रमाणे ग्राहक काय करायला लागतो त्यांच्या वयोमर्यादेप्रमाणे त्यांना जेवढी पाहिजे तर तिने बँकेमध्ये सांगितल्यानंतर तर त्याचं प्रत्येक प्रीमियम राहते तर चार्ट राहतो. तर चार चार्ट प्रमाणे आम्ही ह्या स्कीमला जॉईन यायचं आणि त्या अंतर्गत आम्ही ही 60 वर्षानंतर पेन्शन तर त्यांना ही 60 वर्ष जसं झालं तर त्यांच्या त्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे पेन्शन त्यांना मिळते.
1: पण याला अमाऊंट किती भरावं लागतं आपल्याला.
0: आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा आता त्यांना 60 वर्षानंतर 5,000 पेन्शन पाहिजे आणि ज्यांचं वय 18 वर्ष आहे तर त्या 18 वर्ष असेल तर महिन्याला जवळजवळ तिने 210 रुपये भरावं लागतं.
1: ओके.
0: आणि समजा ज्यांचं वय 40 आहे मॅक्झिमम तर त्यांना समजा 5,000 पेन्शन पाहिजे तर अशा लोकांनी महिन्याला जवळजवळ 1,500 रुपये त्यांनी भरत जावं लागते. मग त्यांच्या 60 वर्षानंतर त्यांना ही 5,000 पेन्शन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे भेटते मॅडम. आणि अनेक ह्या योजने विशेष आहे म्हणजे तर आता ही जी व्यक्ती पेन्शन आयात असो पण ते पेन्शन घेऊ शकतो त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिली मेंबरना पेन्शन भेटते मॅडम.
1: माशी किती वर्ष भेटत राहणार सर ती.
0: आता मॅडम समजा जो जी व्यक्ती 60 वर्ष असते त्यांनी ही प्रीमियम भरून प्रीमियम पेन्शन सुरू जाते तर तो माणूस हयात असू तो पण त्यांना पेन्शन भेटते. त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीला पेन्शन भेटू शकते. आणि त्याच्यानंतर ही जी भरलेली रक्कम असते ह्या पेन्शन अटल पेन्शन त्याला कॉर्पस फंड म्हणतात. तर पहिला जो व्यक्ती पेन्शन घेतो तो पेन्शन घ्यायचं त्याच्यानंतर त्यांना फॅमिलीला भेटते आणि त्याच्यानंतर पण त्यांच्या मुलांना म्हणजे जे वारसदार असतात त्यांना जवळजवळ 8.5 लाखापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कॉर्पस सुद्धा वापस भेटतो मॅडम.
1: अच्छा, पण माझी काय शंका होती की ठीक आहे 60 वर्षापर्यंत एखादा व्यक्ती याचा लाभ घेतोय, 60व्या वर्षी त्याची डेथ झाली त्याच्यानंतर त्याची कोण
0: पुढची
1: फॅमिली मेंबर्स तो त्याचा याचा लाभ घेणार, तर ती व्यक्ती किती वर्ष या स्कीमचा लाभ घेऊ शकते.
0: मॅडम आता समजा जो पेन्शन व्यक्ती असतो त्याचे मय झाल्यानंतर त्यांच्या फॅमिलीला तो जोपर्यंत आयात आहे तर त्याला ती पेन्शन भेटणार मॅडम.
1: बरं.
0: आणि त्याच्यानंतर तो जी व्यक्ती फॅमिली पण गेली तर मयत झाल्यानंतर त्यांच्या मुलांना जो 8.5 लाखचा जो कॉर्पस असतो तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे त्यांना वापस भेटतो वारसदारांना.
1: म्हणजे एक 2 पिढी आपण म्हणूया की या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.
0: 2 पिढी 3 लोक मॅडम जे जी व्यक्ती भरलेली
1: पेन्शनचा लाभ घेतील आणि तिसऱ्या पिढीला हे अमाऊंट रिटर्न मिळणार 8.5 लाख.
0: 8.5 लाख. तर अटल पेन्शन योजना आम्ही हे म्हणू शकतो की जसं आम्ही एक नारळाचं झाड लावतो तर नारळाचं झाड व्यक्ती लावल्यानंतर हयात असताना त्यांचं जे आपण नारळाचं पीक घेतो आणि ती पीक कंटिन्युअस भेटते तशा पद्धतीनं आहे की नाही ही स्कीम आहे मॅडम.
1: नक्कीच. आणि मग 5,000 पेक्षा जास्त अमाऊंट ची जर आपल्याला पेन्शन हवी असेल तर काय आहे काय?
0: हो मॅडम, तर आता हे वित्तीय समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन जे आम्ही म्हणतो ह्यामध्ये जे आर्थिक साक्षरता, तर आम्ही जे भारतातील सर्व लोक आर्थिक साक्षरतेबद्दल आम्ही ज्ञान घ्यायला लागते. हे तुम्ही जे प्रश्न विचारला हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. कारण आजच्या डेट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केले, वेगवेगळ्या स्कीम राबवत असतात. तर ह्यामध्ये आता तुम्ही म्हटला की जे 18 वर्ष आहे आणि 40 वर्ष, तर ह्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलंय, तर जी लोक 18 वर्षाच्या वर आहेत आणि 85 वर्षाच्या आत आहेत अशानं सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे अनेक नवीन पेन्शन एनपीएस म्हणून एक स्कीम आहे मॅडम. न्यू पेन्शन स्कीम म्हणतात त्याला.
1: अच्छा.
0: तर ह्या अंतर्गत बँकेमध्ये जाऊन आम्ही काय करायला लागतंय, तर ऑलरेडी जे आमचं खातं असतंय त्याच्यातर्फे बँकेमध्ये सर्व नॅशनल बँकेमध्ये हे न्यू पेन्शन स्कीम आम्ही एनरोलमेंट करू शकतो. आणि एनरोलमेंट केल्यानंतर आम्ही ह्या स्कीमला काय करायला लागतंय की आम्हाला जसं अमाऊंट पाहिजे तसं आम्ही जेव्हा सेव्हिंग करू शकतो. तर मिनिमम आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ह्या वर्षी शेतकऱ्यांसाठी एनपीएस सिंचे म्हणून एक स्कीम लॉन्च केली. तर ही स्कीम अशी आहे की तुम्ही 10 रुपये सुद्धा त्या अकाउंटवर टाकू शकता, मिनिमम 10 रुपये टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला जसं सेव्हिंग होऊ शकते 10 रुपये, 20 रुपये, 50, 100 लाख, 2 लाख, 10 लाख, तुम्हाला म्हणजे ज्यांची ज्यांची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आम्ही काय करायला लागते ह्या स्कीमला एनपीएस न्यू स्कीमला अमाऊंट टाकायचं. आणि 60 वर्षानंतर मग ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे कॉर्पस जो होतो तर त्या कॉर्पसतर्फे त्यांना पेन्शन ठरते. आणि ह्या न्यू पेन्शन स्कीम मध्ये लॉक इन पिरियड 15 वर्षाचा आहे. समजा एखादा व्यक्ती 15 वर्षानंतर तो काय करू शकतो, कंट्रोल करून 15 वर्षानंतर ते अमाऊंट कॉर्पस घेऊ शकतो किंवा पेन्शन पण घेऊ शकतो.
1: म्हणजे ही जी अटल पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये आपण 5,000 पेक्षा जास्त पेन्शन घ्यायचे असेल तर त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी नाहीये. त्याला आपण एनपीएस न्यू पेन्शन स्कीम जी आहे तिकडं शिफ्ट व्हायला
0: लागतं. म्हणजे त्या स्कीम तर्फे

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत व्हर्टिगो बद्दल. व्हर्टिगो म्हणजे चक्कर येणं, तर त्या संदर्भात आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करतायत डॉक्टर हिमा मोरकर, ज्या KLE कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हुबळी येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि KLE कोऑपरेटिव्ह फिजिओथेरपी OPDच्या त्या इन्चार्ज आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार आणि धन्यवाद. हे संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची.
0: आज आपण व्हर्टिगो बद्दल बोलतोय, अर्थात हा विषय खूपच म्हणजे ऐकताना जरी साधा सोपा वाटत असला तरी सुद्धा मला वाटतं त्याची कारणं आणि लक्षणं ही खूप वेगळी असणार आहेत आणि तेवढी म्हणजे ट्रीट नाही केली वेळेवर तर ती रिस्की सुद्धा असू शकतात. तर याबद्दल आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. तर सुरुवातीला हेच विचारेन की व्हर्टिगो म्हणजेच सामान्य भाषेमध्ये आपण त्याला चक्कर येणं म्हणतो, तर त्याची कारणं नेमकी काय असतात?
1: आता व्हर्टिगो जेव्हा आपण म्हणतो हा तीव्रता चक्कर येणे, ज्या वेळेला आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी फिरत असल्याने किंवा आपण फिरत असल्याचा भास होतो, सो ह्याला आपण व्हर्टिगो म्हणतो. तर हे गोष्टी फिरत असल्याने किंवा आपण फिरत असल्याचा भास होतो सो ह्याला आपण व्हर्टिगो म्हणतो. तर हे रोग नाहीये, फक्त केवळ एक लक्षण आहे. तर ह्याच्यामध्ये कानांमुळे होऊ शकतो किंवा मेंदू संबंधित पण गोष्टीमुळे होऊ शकतो. तर खूप गोष्टी इन्वॉल्व्ह असतात. हे फक्त एक सिम्प्टम असल्याने खूप तपासण्या केल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या तपासण्या किंवा चाचणी नंतर आपल्याला कुठल्यामुळे हा व्हर्टिगो किंवा हे चक्करीने प्रकार आहे आपण समजून घेतल्याने मग त्याच्यावरती आपण योग्य तो ट्रीटमेंट केल्याने किंवा आपल्याला जे थेरपी आहे किंवा व्यायामाने किंवा जिथं गरजेचं असेल तिथं औषधाने हे आपण रोग किंवा हा जे सिम्प्टम आहे तो बरा केला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं काय जाणवलं जातं, तर आजूबाजूच्या गोष्टी फिरणे जाणवतं, कधी काही लोकांना डोकं दुखणं जाणवतं, डोळ्याचे मुवमेंट होतात किंवा हालचाल जाणवतात, त्याला आपण निस्टॅग्मस म्हणतो इंग्लिशमध्ये. एकेकांना कानामध्ये आवाज पण येतो हा, आणि एकदमच कानामध्ये प्रेशर वाढून थोडं गरमी असं वाढल्यासारखं होतं, घाम येणे, मळमळणं, उलटी ह्या पण लक्षणे असू शकतात. खरं प्रत्येकामध्ये हे सगळं भेटतं असं नाही.
0: बरोबर,
1: प्रत्येक कारणांमुळे व्हर्टिगो कशामुळं आहे त्याच्यामुळे असं वेगवेगळे अशा सिम्प्टम्स किंवा आपल्याला जाणवतात. तर त्याच्यावरती आपण वेगवेगळे तपासण्या म्हणा किंवा जे काय आहे ते आपण डॉक्टरला कन्सल्ट करून त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट किंवा काय पण आपण थेरपी घेऊ शकतो.
0: मग हे जे आता व्हर्टिगो आहे, व्हर्टिगो आणि चक्कर येणं सामान्य त्याच्यामध्ये काय फरक असू शकतो?
1: आता साधारणपणे आपण उपवास केलो किंवा रक्त दबावामुळे किंवा आता मधुमेह आहे, आपली साखराची लेवल कमी जास्त पण होते, ह्याच्यामुळं पण आपल्याला चक्कर येते. तर त्या साधनात आपण काय करू शकतो, आपण थोडा वेळ बसणं, बसल्यानंतर आपल्याला चक्कर कमी होते का ते आपण लक्ष द्यावी. आता मधुमेहामध्ये आपण जरा साखर खाल्ली किंवा हे केली ते आपल्याला
0: ग्लुको
1: टेस्ट असते हा गोड, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय जाणवतं ते ह्याच्यामुळे आपण कळू शकतो. आता व्हर्टिगो मध्ये कसं होतं, फक्त बाजूबाजूचं नाही आपल्याला पण फिरल्यासारखं वाटतं, डोळ्याच्या बावल्या हल्ल्यासारखे वाटत.
0: अच्छा,
1: तर हा फरक आहे. त्याच्यानंतर कानांचा दबाव वाढतो. इतर आता तुम्ही रक्त दबावामध्ये किंवा शुगरमध्ये किंवा मायग्रेनमध्ये जर तुम्ही बघितला तर कानांमधला दबाव नाही वाढत किंवा डोळ्यांचे हालचाल नाही होत, फक्त आपल्याला चक्कर येतं. आणि त्यावेळेला कसं आपण रेस्ट घेतलं, साखर खाल्ली की आपल्याला बरं वाटतं. तेच व्हर्टिगो मध्ये आपल्याला थोडा क्षणासाठी रेस्ट घेतल्याने बरं वाटतं, खरं परत आपण डोक्याचे मुवमेंट किंवा डोक्याचे हालचाल केले की परत आपल्याला ते आणि चक्कर येणं सुरू होतं. तर ह्याच्यावरनं आपण ओळखायचं की आपल्याला इतर गोष्टींमुळे नाही की व्हर्टिगो ह्या वेगळ्या प्रकाराचं आपल्याला सिम्प्टम किंवा वेगळी चक्कर येत आहे. आणि त्वरित आपण फिजिओथेरपी किंवा कुठलेही आपले फॅमिली डॉक्टर असेल त्यांना जाऊन आपण एक सल्ला घ्यावा.
0: बरोबर, मग हे व्हर्टिगो होण्याची काय कारणं आहेत?
1: शक्यतो व्हर्टिगो होतात ते आपल्या आत इनर इयर जे आपण म्हणतो अंतकर्ण त्याच्यामुळे होतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्धवर्तुळिका कॅनल्स असतात, त्याच्यामध्ये काय होतं कॅल्शियमचे छोटे छोटे कण असतात, त्याला ऑटोकोनिया म्हणतो आपण. ते गुरुत्वाकर्षणामुळे काय होतात ते वेगळ्या नलिकामध्ये साठल्या जातात आणि ते साठल्यामुळे आपल्याला ते थोडंफार हायपर सेन्सिटिव्ह होते, म्हणजे जास्त सूक्ष्म प्रणालींचे आपल्याला सेन्सेस जाणवतात. त्यामुळे आपण डोकं जसं हलवलं की ते आपल्याला चक्कर येणं सुरुवात होतं.
0: अच्छा,
1: त्यामुळे कसं आहे आताच्या युगामध्ये आपण जास्त स्क्रीन वापरतो, पोझिशन डोकं एकाच जागेला आपल्या जास्त वेळ असतो.
0: बरोबर,
1: मग त्याच्यामुळे पण हे काय होतं,

0: एकाग्रतेने ते सारखं गुरुत्वाक्षणाने ते वेगळ्या नलिकामध्ये साठले जातात ते कण, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वटिगोचे प्रमाण सुरू होतात. त्याच्यानंतर स्क्रीन टाइम आपलं, मोबाईल टाइम आपलं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मानेवर तणाव येतो. आता स्पॉन्डिलोसिस जे म्हणतो आपण, किंवा झीज होती जी मणक्यांची, त्याच्यामुळे त्याच्यातले जे गॅप असतात ते कमी होतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर येतं आपल्या रक्त पुरवठ्यामुळे. तर रक्त पुरवठा व्यवस्थित नाही केला तरी पण आपल्याला चक्कर येणे शक्यता आहे. त्याच्यानंतर इन्फेक्शन जे आपण म्हणतो आतल्या कानांचे, वेस्टिब्युलर न्यूरायटिस, लॅब्रिन्थायटिस, किंवा थंडीमध्ये जास्त एक्सपोज झाल्यानंतर पाणी जे साठतं आपल्या कानांमध्ये, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळेही हे तुम्हाला वटी किंवा चक्कर येणे दिसू शकतं.
1: मग ही कारण वर्टिगोची झाली, मग ही सामान्य चक्कर आणि वर्टिगो यामधलाही फरक आपण जाणून घेतला. पण तुम्ही कानाशी कनेक्ट करताय त्याचं, तर कानाचे जर त्रास आपल्याला होत असतील तर याच्यामुळे सुद्धा हे वर्टिगो होण्याची किंवा ही चक्कर येण्याची संभावना असते का?
0: हो, असते, संभावना असते. आता इनर इयर इन्फेक्शन जर आपल्याला झालं तर वर्टिगो पण होऊ शकतो. आणि आता हे आपण ओळखायचं कसं, मोठ्या काय म्हणायचं चाचणी जर आपल्याला संभवता नसेल त्या क्षणासाठी, तर एक हॉल्पिक डिक्स मॅन्युअर म्हणून आहे.
1: बर.
0: एक चाचणी जी आहे जिथं आपण डोक्याला वेगवेगळ्या ठिकाणी असं थोड्या वेळाने स्तनासाठी स्थिर पकडून धरतो, एक ते तीन मिनिटासाठी, आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की डोळ्याच्या बावली हलतायत का त्यांना चक्कर आणि वाढते का, मळमळते का. मग ह्याच्यावरती आम्ही बघतो की कुठली नलिका प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा इन्वॉल्व्ड आहे, ह्याच्यावरती आपण कळू शकतो की ह्या कानाचा रोग आहे किंवा इतर कुणाच्या प्रॉब्लेम मध्ये आहे. समजा इथं जर पॉझिटिव्ह आले तर आपण कानांचे व्यायाम जे आहे, बॅलन्स एक्सरसाइजेस, परत दृष्टिकोन स्थिर करण्याचे एक्सरसाइजेस आपण देऊ शकतो, किंवा पोझिशनिंग रिमॅनोवर म्हणून जे असतात, आपण डोकं वेगवेगळ्या पोझिशनमध्ये स्थिर ठेवून ते आपण जे कण जे असतात ते परत पुन्हा त्याच्या जागेवर जाण्यासाठी हे ट्रीटमेंट देऊ शकतो.
1: बर.
0: समजा हे कानाचे नसेल तर आपण मग पुढचं स्टेप असेल ते एक्सरे घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मानांचे एक्सरसाइजेस किंवा पोझिशनिंग सांगू शकतो, लाईफस्टाईल चेंजेस सांगू शकतो, जास्त मान वाकायचे नाही, मानाचे जे मसल्स आहेत, जे स्नायू आहेत, ते त्यांचं ताकद वाढण्यासाठी एक्सरसाइज सांगू शकतो. तर हे जर सिम्पटम्स जास्त नसेल आपले तर आपण हे स्टार्टिंगला एक्सरसाइजेस सांगून करू शकतो. समजा तुम्हाला जास्त चक्कर नेहमी येत असेल, जास्त प्रमाणात असेल किंवा दिवसातनं खूप असेल, तर आपण सिटी स्कॅन, MRI हे पण टेस्ट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला समजा मेंदूशी संबंधित जर चक्कर असेल तर ते आपल्याला कळू शकते. तर ह्याप्रमाणे आपण वेगवेगळे चक्कर जे निदान करून त्याप्रमाणे औषध देणे गरजेचं आहे का, फक्त हे व्यायामाने बरं होईल फिजिओथेरपी, ते आपण समजून मग त्याप्रमाणे आपण पुढचे वाटचाल करू शकतो.
1: अच्छा. मग हे जे वर्टिगो आहे याची आपण काही लक्षणं सांगू शकतो का, की याच्यामुळे आपण म्हणजे स्वतःला थोडस सांभाळू किंवा लगेच आपण डॉक्टरकडे जाऊ, की अशी सुरुवातीची काही लक्षणं?
0: सुरुवातीची लक्षणं म्हणजे आता तुम्हाला बेडवरून उठताना किंवा हालचाल करताना ह्या अंगावर तुळवर त्यावर तुळवर जाताना चक्कर येत असेल.
1: अच्छा.
0: तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं की ह्या आपल्याला कानांमधले ते लिक्विड किंवा ऑटोकोनिया हलत आहेत.
1: बरं.
0: तर आपण आताच आपण जाऊन आपण फिजिओथेरपी किंवा कुठल्याही डॉक्टरशी कन्सल्ट करावे आणि त्याचा करून घ्यावे. सुरुवातीचे जेव्हा आपण अंधारात चालतो किंवा जेव्हा आपण पायऱ्या उतरत असतो खालती बघून, त्यावेळेला आपल्याला थोडा तोल गेल्यासारखा वाटणे, हे सुरुवातीचे तुम्हाला सिम्पटम्स लक्षण आहेत. तर हे तुम्ही लक्षात घेऊन हे करू शकता,
1: डॉक्टरकडे
0: जाऊ शकता. किंवा आपण एका ट्रेन एक्झाम्पल घेतलं तर आपण ट्रेनला बघत असेल कंटिन्युअस किंवा कुठल्याही हालचाल कंटिन्युअस असलेले बघू शकतो, त्यावेळेला आपल्याला डोळे दुखणे, मळमळणे, चक्कर येणे, हे पण सुरुवातीची लक्षणं आहेत वर्टिगोचे. तर त्यावेळेला आपण हे करू शकतो. नॉर्मली पण आपल्याला डोळे हे होतात, आपण निस्टॅग्मस म्हणतो जेव्हा, खरं जे सारखं होणे आणि त्याच्याबरोबर मळमळणे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
1: एखाद्या वेळेस एकदम असं वरती आपण जेव्हा आकाशाकडे बघतो आणि त्यावेळी लगेच मग आपण नॉर्मल जेव्हा पोझिशन आपण घेतो डोळ्यांची किंवा डोक्याची, त्यावेळी सुद्धा एकदम असं आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं, तेही रिलेट करतं,
0: अंधारी झाल्यासारखं.
1: हो.
0: आता वर बघतो जेव्हा आपण आता बंद रूम मध्ये असेल तर आणि तुम्ही वर बघता तर मग हा म्हणू शकतो की एक रक्त दबावामुळे असू शकतो, सडनली तुम्ही जास्त वेळ खालती बघण्याने वर बघता आणि मग तुम्हाला अंधारी आली असेल तर ते वेगळं आहे.
1: बरोबर.
0: जर तुम्हाला गरगरत असेल,
1: अच्छा,
0: आजूबाजूच्या गोष्टी गरगरत असेल, त्याच्याबरोबर तुम्हाला मळमळत असेल, तर हा वर्टिगोचं लक्षण
1: आहे.
0: अंधारी येणं हा वेगळा प्रकार, ते सडनली तुमचे रक्त दबाव कमी जास्त होण्यामुळे ती अंधारी येऊ शकते असं आहे. आता तुम्ही ओपन स्पेस म्हणजे आकाशात जर बघत असाल, वरती बघून खालती बघितलं, तर ते लाईट सेन्सिटिव्ह तुम्हाला आधार अंधार आल्यासारखं वाटतं, तर हा गोष्टी वेगळ्या आहेत.
1: मग समजा जर ही लक्षणं आपल्यामध्ये जर दिसून आलीत, तर ती म्हणजे कायमच आपल्याला ह्याच्यासोबत राहावं लागतं की हे ट्रीटेबल आहे?
0: नाही, तेच आता मी सुरुवातीस सांगितले, हा आजार नव्हे, फक्त एक सिम्प्टम आहे किंवा एक लक्षण आहेत.
1: अच्छा.
0: जर आता मेंदूशी संबंधित जर असतील तर आपल्याला पुढच्या चाचणी घेऊन ते कितपर्यंत इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यावरती आपण जाऊन सुरुवातीला आपण गोळ्या घेऊन मग ते पुढचा आजार बरा करू शकतो.
1: अच्छा.
0: आणि जर समजा हा फक्त मानेचा किंवा कानेचा आहे तर हा 100% पूर्ण बरा होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये आपण योग्य एक्सरसाइजेस वेळेवरती करणे आणि लवकरात लवकर आपण फिजिओथेरपीला कन्सल्ट करणे, ह्याच्याने हा आजार हा लक्षणं कमी होऊ शकतात. आणि शक्यतो औषध जास्त घेणे टाळावे, जे जे साईड इफेक्ट्स असतात, ते जे गोळी असतात ते मेंदूला आपण एक प्रकारचे सुंद करतात ताकी तुम्हाला चक्कर येऊ नये म्हणून.
1: अच्छा.
0: असं आहे. सो त्यामुळे हे नियंत्रण तुम्ही एक्सरसाइज करणे आणि तुमच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे पण, आता नियमितप्रमाणे सेडेंटरी सगळे ऑफिस वर्क करत असल्यामुळे खालती मान घालून करत आहात, तर दिवसामध्ये आपण 5 ते 10 मिनिटं मानेचे एक्सरसाइज जर केले तर हा जो सिम्प्टम्स आहे किंवा जो आजार आहे हा पुन्हा तुम्हाला येऊ पण नाही शकणार, हा आपण थांबवू शकतो. त्यामुळे हा पूर्णपणे बरा होण्याचा एक सिम्प्टम किंवा आजार आहे.
1: अच्छा.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: मग असं ऐकलंय की हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो, तर याचं काय कारण असू शकतं? हो,
2: आता तुम्हाला वया ह्याच्यामध्ये बघितलं तर 25 ते 45 वयांमध्ये हा जास्त अनुभवला जातो, कारण त्यावेळेला आपले जे कॅन्युल्स आहेत ऑटोकोनिया ते जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतात किंवा जास्त प्रोड्यूस होत असतात. आणि ह्या ह्याच्यामध्ये कसं होतं, तुम्ही कंटिन्युअस खालती मान बघत असल्यामुळे स्टुडंट म्हणा किंवा ऑफिस वर्क जे आहे ते ह्या वर्गांमध्ये तुम्हाला जास्त जाणवलं जातं, त्यामुळे तसं आहे. आणि फिमेल महिलांच्या मध्ये जे असं आहे की त्यामुळे स्ट्रेस असते, खालती बघून सारखं काम करावं लागतं त्यांना, आणि मायग्रेनचं पण प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. तर त्यामुळे हा जास्त करून तुमचा इनर इयर जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तर ऑरिक्युलर प्रेशर जो म्हणजे आपला कानातला जो दबाव आहे तो वाढतो, त्या वाढण्यामुळे पण हा जे जे कण आहेत ते पण हल्ले जातात, आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसले जातं.
1: अच्छा.
2: आणि भरपूर त्याच्यामध्ये अजून संशोधन चालू आहेत की कशामुळे आहे आणि काय म्हणून, तर त्यातला हा एक छोटासा कारण आहे.
1: थोडस आपण ट्रीटमेंट बद्दल बोलूया की याचं निदान आपण कसं करतो आणि कोणत्या तपासण्या याच्यामध्ये कराव्या लागतात?
2: आता वर्टिगो मध्ये जास्त प्रमाणात जो दिसला जातो तो BPPV म्हणून आहे, बेनाइन पॅरॉक्सिझमल पोझिशनल वर्टिगो. हा मूळ म्हणजे तुमच्या आतल्या कानांमुळे आहे, इनर इअर मुळे आहे. ते जे मी सांगितले जे आपण टेस्ट आहे लहान आपण बेडवरती आपल्या क्लिनिकमध्ये किंवा घरामध्ये पण करू शकतो हा टेस्ट, हॉल्पिक डिस्क मॅन्युअल, जिथे आपण मान वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये थांबवून बघू शकतो की कुठलं वर्तुळिका ह्याच्यामध्ये एफेक्टेड आहे. सेमी सर्क्युलर कॅनाल जे आपण म्हणतो एफेक्टेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं. आणि इतर तुम्हाला सांगितले एक्सरे MRI ह्याच्यामुळे जर वेगळे कारण असतील तर त्याच्यामुळे कळू शकतो आपण. आणि एकदा कळल्यानंतर आता जे रिपोझिशनिंग मॅन्युअल जे आहे, आता 3 ह्याच्यामध्ये सेमी सर्क्युलर कॅनाल असतात, अर्धवर्तुळिका नलिका. समोरची जर एफेक्टेड असेल तर डीप हँगिंग पोझिशन म्हणून एक मॅन्युअर आहे. मॅन्युअर म्हणजे हा फक्त मानेचाच प्रकार आहे, तुम्ही फक्त मानेला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये थांबवून त्याचा उपचार करू शकता.
1: ओके.
2: त्याच्यानंतर आडवी म्हणून जे आहे हॉरिझॉन्टल म्हणून आहे, त्याला आपण लेम्पार्ट मॅन्युअर किंवा BPP रोल म्हणून आहे, जिथं आपण एक 5 मिनिटाचं ट्रीटमेंट आहे, जिथं आपण त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंटला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये डोकं आणि आपलं शरीर थोड्या थोड्या वेळामध्ये ते एक स्टेबल पोझिशन मध्ये ठेवून जे काही ऑटोकोनिया किंवा जे कण आहेत ते आपण आणि परत पोचवू शकतो. त्याच्यानंतर आहे पाठीमागची वर्तुळिका किंवा नलिका, पोस्टिरियर सेमी सर्क्युलर कॅनाल म्हणतो, त्याला आपण एप्लेज मॅन्युअर म्हणून आहे. हे पण सेमच आहे, आपण मानेचे वेगवेगळे पोझिशन मधून हे करू शकतो. सो मानेच्या फक्त वेगवेगळ्या पोझिशन मध्ये आपण प्रत्येक अर्धवर्तुळिका नलिकांचे आपण ट्रीटमेंट करू शकतो. आता दुसरे जर वर्टिगो असेल प्रकाराचे तर तिथं आपण बॅलन्स एक्सरसाइजेस देऊ शकतो वेगवेगळे, थांबून बसून. आता त्यांचं प्रमाण कितपत आहे, त्यांचं वय किती आहे, त्यांचं काम काय आहे, ह्याप्रमाणे आम्ही बघून वेगवेगळे एक्सरसाइजेस देतो, बसून म्हणा थांबून किंवा चालताना किंवा थोडंफार जॉगिंग टाइप ह्याच्यामध्ये वेगवेगळे बॅलन्स एक्सरसाइज देतो. त्याच्यानंतर गेज स्टेबिलायझेशन एक्सरसाइज म्हणून जे असतात, जिथं आपले डोळ्याचे नियंत्रण स्टेबल करण्यासाठी आहेत, ते आपण मानाच्या बरोबर देतो आणि वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये बघण्यासाठी कलर्स असतात किंवा टॉर्च नीड आहे, ह्या पद्धतीप्रमाणे आम्ही यूज करून डोळ्यांचे पण मस्क्युलेचर स्टेबल करण्यासाठी हे एक्सरसाइजेस आम्ही घेऊ शकतो. हे सगळे एक्सरसाइजमुळे काय मेंदूमध्ये आपण पुन्हा
1: फिजिओथेरपीचा कसा रोल आहे
2: आता जे तुम्हाला आता सांगितले बॅलन्स एक्सरसाइज जे आहेत, तर वेगवेगळे आम्ही एक्सरसाइज देतो त्यांना, मग हे फिजिओथेरपी तिथे येतं. आता हे मॅन्युअर्स जे पण म्हणतो आपण, हे मॅन्युअर मध्ये पण फिजिओथेरपीचा इम्पॉर्टंट रोल आहे. हे सगळे व्यायामाचे प्रकार आहेत.
1: अच्छा.
2: तो फिजिओथेरपी म्हणजे हा मुख्य म्हणजे व्यायामाचा प्रकार आहे.
1: बरं.
2: वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम आम्ही हे करतो. आता समजा इन्फेक्शन जास्त असेल तर तिथं इलेक्ट्रोथेरपी जे म्हणतो, करंट थोडेफार जे इन्फेक्शन आहे ते, आणि त्याच्यानंतर हे बॅलन्स एक्सरसाइज एक्सरसाइजेस वेगवेगळ्या पद्धतीचे. आता मानेचे जर तुम्हाला तुम्हाला जर वर्टिगो असेल तर मानेचे एक्सरसाइजेस देतो. जे काय तुमचे हाडां ढिसूळ झालेले आहेत, जे मसल तुमचे हे झालेत, पॉवर वाढवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजेस देतो मानेचे. तो कुठल्या कारणामुळे काय आहेत त्याप्रमाणे एक्सरसाइजेस देऊन हे फिजिओथेरपी तुम्हाला लागू पडू शकतो.
1: मग फक्त हे व्यायाम केल्यामुळे किंवा फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतल्यामुळे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणजे औषधांशिवाय?
2: आता तेच कारण कुठलं आहे वटिगोचं हे आपल्याला
1: कुठल्या प्रकारचा आपल्याला झालाय त्याच्या
2: कुठल्या प्रकारचा वटिगो आहे पहिला आपण निदान केलं पाहिजे.
1: अच्छा.
2: टेस्ट केलं किंवा चाचणी केली पाहिजे, त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो की आपण कुठला एक्सरसाइज द्यावा त्याला. जर मेंदूशी संबंधित असेल तर आपल्याला सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये थोडेफार औषधं घ्यावं लागतं. जर मेंदूचा हा नसेल तर पूर्णपणे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस मुळे हा ट्रीटमेंट आपल्याला करता येतो. हा, फक्त एवढंच की किती प्रमाणात आहे ते सिरियस त्याप्रमाणे आपल्याला किती टाइम लागेल हे करू शकतो. आता कॉर्टन कुक्सी एक्सरसाइजेस म्हणून जे आहेत, एक एक्झाम्पल देते तुम्हाला, ते तुम्ही फक्त झोपून बसून उभा राहून आणि मग चालताना असे टप्पे आहेत, पाच टप्पे आहेत. ते पाच टप्पे आम्ही देतो एक्सरसाइजेस. हा निदान कमीत कमी एक महिन्याचा प्रोटोकॉल आहे एक्सरसाइज. खरं तुम्हाला ते रिपोझिशनिंग मॅन्युअरनी जे आहे डोक्याचे पोझिशनिंग त्याच्यामध्येच तुम्हाला 90% फरक पडतो. 50-90% एका दिवसात फरक पडतो वर्टिगोचा. खरं ती पुढे येऊ नव्हे आणि तात्काळ प्रमाणे ते थांबू नये, पुढे पण आपल्या भविष्यात हे आजार येऊ नव्हे म्हणून आम्ही हे हॅबिच्युएशन एक्सरसाइजेस म्हणजे आपल्या मेंदूला त्याची सवय होणं पाहिजे हालचालाची, म्हणून हे एक्सरसाइजेस आम्ही एक महिनाभर देतो त्यांना. आणि ह्या महिनाभर एक्सरसाइजेस दिल्यानंतर 100% त्यांना हा वर्टिगो कमी होतो आणि मानेचे जे आहेत ते 80-90% पूर्णपणे कमी होतं. आणि पुढे हा येऊ नव्हे म्हणून आम्ही सांगतो की आठवड्यातनं कमीत किंवा 3 वेळा तरी तुम्ही हे एक्सरसाइजेस जे दिलेत आहेत ते कंटिन्यू ठेवायचे.
1: मग हा वर्टिगो पूर्णपणे बरा होऊ शकतो की परत परत येण्याचे चान्सेस असतात?
2: पूर्णपणे बरा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज थांबवता किंवा आणि परत तुम्ही मान सेम पोझिशन मध्ये जर आणि घालायला गेला मग आणि तुम्ही अचानक मुवमेंट करायला लागला तर हा पुन्हा येऊ शकतो. हा येऊ नये म्हणून आपण रोज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हटले मी, आपल्याला कमी निदान आठवड्यातनं 3-10 मिनिटाचे एक्सरसाइजेस डोक्याचे कराल तर मग हा कधीही नाही होईल.
1: मग या संदर्भात आपण थोडस आपली जीवनशैली आणि आपली जी घ्यायची काळजी आहे त्याबद्दल थोडस सांगूया की वर्टिगो जर झाला आपल्याला आहे सध्या तर अशा पेशंटनी कोणते पदार्थ असे पर्टिक्युलर टाळले पाहिजेत का?
2: असे पदार्थ असं काही शक्यता नाही,
1: खाण्यापिण्यामध्ये
2: चेंजेस काही मानले नाही जात.
1: बर,
2: तुम्ही काही पण खाऊ पिऊ शकतात असं काही नाहीये. फक्त तुम्ही जे हे आहे आता बेड मधून उठताना हळू उठणे, अंधारात शक्यतो जाऊ नव्हे, पायऱ्या तुम्ही हे करताना दक्षता घेणे किंवा थोडंफार आधार घेणे, असं मान एकदम वळवू नये, हे सगळ्या दक्षता तुम्ही घेणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला थंडीमध्ये समजा किंवा तुम्ही जेव्हा डोक्यावरनं आंघोळ करता पाणी कानात न जाऊन देणे, ह्या सगळ्या गोष्टी थंडीमध्ये नाही एक्सपोज होणे, ह्या गोष्टी तुम्ही थोडंफार घेऊ शकता. असं जेवणाच्या पदार्थांमध्ये तुम्ही असं काही बदल केला पाहिजे असं काही नाही.
1: बर, मग झोपेची पद्धतही व्हर्टिगोवर परिणाम करते?
2: हो, निश्चितप्रमाणे चांगली झोप झाली पाहिजे. चांगली नाही झोप झाली तरीही तुम्हाला व्हर्टिगोचा किंवा चक्करचा त्रास होऊ शकतो.
1: पण पद्धत पण म्हटलं म्हणजे पद्धत पण योग्य अशी कोणती असावी का?
2: योग्य असं काही नाही, शक्यतो आपण सरळ नाही झोपायचं, एका अंगावरती झोपायचं. त्या कानाने कसं होतं, दोन्ही कानांचे जे

0: लॅब्रिंथ टाइम जे म्हणतो तो ऍक्टिव्हेट होता दोन्ही बाजूला. आपण उतळ जर झोपलो ना तर काय होतं, ते स्टॅग्नेंट राहतं म्हणजे स्थिर राहतात. म्हणजे स्थिर सारखं तुम्ही ठेवल्याने, एकाच जागेवरती ठेवल्याने, आणि परत जर कमी हालचाल झाली, मानेची हालचाल झाली, तर ते होऊ शकते. त्यामुळे शक्यतो तुम्ही वर्तुळ राईट किंवा म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूवरती असं झोपणे हे योग्य ठरेल. पोटावर न झोपणे, पालतं न झोपणे जे आपण म्हणतो ते टाळावे आपण.
1: अच्छा.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 47 377.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकेकट्यांना खूप अशी मोठी उशी घेऊन सवय असते आणि म्हणजे डबल वगैरे उशी घेतात.
2: हा निश्चितप्रमाणे ते आता आपण जे म्हणतो स्पायनल, आता जे स्पॉन्डुलस जास्त प्रमाणात दिसलं जातं हाडाचे झीज होणे, त्यामुळं कसं आहे आपल्या जी मानाची जी वर्तुळ आहे तेवढ्याच साईजचा किंवा तेवढीच उंचीची आपण उशी घेणे, ज्यात आपलं शोल्डर्स किंवा आणि डोकं जे लेवलला येईल अशा प्रमाणेच उशी घेणे आणि ती जास्त मऊ पण नसावी किंवा जास्त कठीण पण नसावी, मध्यम प्रमाणे जे असते ती घेणे योग्य ठरेल.
1: आणि मग एखाद्याला व्हर्टिगो झालाय हे जर निदान झालं त्यांचं तर अशा पेशंटनी किंवा अशा लोकांनी ड्राईव्ह करणं सेफ आहे का?
2: ड्राईव्ह करणं सध्या सेफ नाही आहे जोपर्यंत त्यांना जे सिम्पटम्स किंवा जी लक्षणं आहेत त्यांना ते शक्यतो त्यावेळेत सेफ नाही ठरणार. आता ट्रीटमेंट चालू आहे आणि एक महिन्यानंतर त्यांचं कसं आहे पुन्हा आपण चाचणी करून, हा चाचणी करून तपासणी करून मग त्यांना आपण पुढचं गाईडलाईन्स म्हणजे करणं योग्य ठरेल की नाही ते आपण ठरवू शकतो. खरं ज्या वेळेला त्यांना ते हे सिम्पटम्स किंवा हे लक्षणं आहेत शक्यतो ड्राईव्ह करणं किंवा टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो टाळावं.
1: आणि समजा की एखाद्या वेळेस अचानक अशी चक्कर आली तर अचानक काय करावं?
2: अचानक जर चक्कर आली आणि तुम्ही ड्राईव्ह किंवा हे करत असाल तर थोडा वेळ थांबणे, तिथं थोडा वेळ थांबून रेस्ट घेऊन तुम्ही बघायचं त्याच्यानंतर आणि तुम्ही मान वळवून ते ट्राय करायचं तर तुम्हाला चक्कर येत आहे की नाही. जर आसपास कोण जवळ आहे तुमच्या हेल्पसाठी किंवा मदतीसाठी तुम्ही बोलवू शकता फोन करून आणि शक्यतो टाळावे. समजा अचानक आता हायवेवर झालं तर मदतीला आपल्याला खूप लांब आहेत लोक तर आपण थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण अनेकदा आपण हालचाल करून बघावी आणि आपल्याला काही त्रास नसेल झाला तर आपण हळू येण्याचा प्रयत्न करावा आणि शक्यतो कुणालाही जवळपास हॉस्पिटल माहीत असेल तर आपण सांगून ठेवावं, ही दक्षता आपण घ्यावी.
1: मग आपल्याला तणावामुळे सुद्धा हा व्हर्टिगो होण्याचे चान्सेस असतात?
2: असतात, थोडेफार प्रेशर चेंजेस होतात तणावामुळे कानामध्ये तर हा एक कारण असू शकते. खरं ह्याच्यामुळेच होईल असं नाही म्हणू शकत, खरं एखादा हा कारण ह्याच्यामध्ये असू शकत.
1: बर, कार्यक्रमाच्या शेवटी हा व्हर्टिगो जो आहे म्हणजे चक्कर येणं जो आहे त्याचे प्रकार पण आपण सांगितले आणि कसा तो वेगळा आहे साधी चक्कर येणं आणि व्हर्टिगो होणं तेही आपण सांगून दिलं, पण हे होऊ नये म्हणून आपण काही प्रिकॉशन घेऊ शकतो का?
2: होऊ नये आता म्हणजे प्रिकॉशन आपले नियमितप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्ह राहणे, आपण जेवढं होईल तेवढं आपण व्यायामाकडे थोडेफार लक्ष देणे, ह्याच्यामुळे फक्त व्हर्टिगो नाही भरपूर प्रकारचे तुम्ही रोग किंवा हे टाळू शकता. आता जसं जसं आपण होतो ह्या जनरेशन मध्ये 30 नंतर आपले हाडं झिजायला लागतात, तसं बघितलं तर 18 वर्षापासूनच हाडं झिजायला लागतात, त्यामुळे आठवड्यामध्ये आपण 3 दिवस तरी निदान थोडे सगळे बॉडीचे एक्सरसाइजेस बॉडी पार्ट आपण मुवमेंट केले तर व्हर्टिगो बरोबर दुसरेही आपण जे हार्ट झिजणं किंवा हे आहे तेही आपण टाळू शकतो. ऍक्टिव्ह राहणं शक्यतो जास्त वेळ 2 तासांपर्यंत जास्त बसू नये, एक चक्कर मारावी, डोकंच्या हालचाल हात पाय हालचाल हे जे आपण जे आहेत थोडेफार मुवमेंट्स आपण ऑफिस बेस म्हणा किंवा घरगुती महिलांच्या साठी असो किंवा जे बाहेर पुरुष जातात कामावरती सिम्पल सिम्पल जे एक्सरसाइजेस आहेत आपण ऑफिसच्या वेळेत लंच ब्रेक मध्येही करू शकतो आणि ह्याच्यामुळे फक्त व्हर्टिगो नाही बाकीही आजार आपण टाळू शकतो. जे मधुमेह आहे रक्त दबाव आहे हे ऍक्टिव्ह राहण्याने आपले ब्लड प्रेशर किंवा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, पचनक्रिया चांगली होते, हॉर्मोन्स चांगले होतात एक्सरसाइजमुळे आपले, तर त्यामुळे व्हर्टिगो आणि इतरही आपण गोष्टींना एक प्रमाणाचं टाळू शकतो.
1: बरोबर, खूपच महत्वाचा विषय होता अर्थात चक्कर येणं हे ऐकताना जरी साधं सोपं वाटत असलं तरी त्याची कारणं आपण आता ऐकलीत आणि म्हणजे जर त्याच्यावर ट्रीट नाही केलं लवकर तर मोठे आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतात हे आपण सांगून दिलं आणि या संदर्भातले सगळ्या ट्रीटमेंट मला वाटतं केली हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतील तर त्याबद्दल थोडंसं सांगूया आणि कार्यक्रम संपूया.
2: केली हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आहेत आणि चिकित्सा पण आहे किंवा तातडीनं जे आहेत डायग्नोस्टिक सेंटर ते पण आहेत. आता आपले मोठे सगळे डॉक्टर्स आहेत बेळगाव असो किंवा हुबळीमध्ये असो, तर वेगवेगळे ट्रीटमेंट ह्याच्यावरती आहेत जे आपण डोक्याच्या पोझिशनिंगने करतो, किंवा दुसरे टेस्ट जे आहेत ते सगळे एक्सरसाइजेस आणि निदान आपल्या दोन्ही केएलईमध्ये आहेत. आणि फक्त ईएनटी डॉक्टर्स नाही तर फिजिओथेरपी डॉक्टर्स पण ह्याच्यामध्ये सर्टिफाईड आहेत ट्रीटमेंटसाठी, आणि ते केएलई बेळगावमध्ये पण आणि हुबळीमध्ये पण आहेत. आता मी पण सर्टिफाईड कोर्स केलेला आहे ह्या ट्रीटमेंटसाठी. जास्ती प्रमाणात फक्त वर्टिगोसाठी कसं आपण ट्रीटमेंट दिलं पाहिजे त्याच्यासाठी मी पुण्यामध्ये जाऊन कोर्स केलेला आहे. असे भरपूर ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि फिजिओथेरपी जेव्हा तुम्ही म्हणता, आम्ही मशीन विना आपल्या हाताने जे ट्रीटमेंट देतो ते जास्त हे आहे. सो आम्ही एक्सरसाइज साठी जास्त प्राधान्य देतो.
1: नक्कीच. थँक्यू सो मच मॅडम तुम्ही या विषयावरती बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.
2: थँक्यू. खूप आभारी आहे हा मला तुम्हाला मला संधी दिल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार.
1: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर हिमा मोरकर यांना ऐकत होतो, ज्या केली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हुबळी येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि केली कोऑपरेटिव्ह फिजिओथेरपी ओपीडीच्या त्या इन्चार्ज आहेत. आजचा आपला विषय होता व्हर्टिगो. व्हर्टिगो म्हणजेच ज्याला आपण चक्कर येणं असं म्हणतो, तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण ऐकलेली आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: कर्नाटकामध्ये बेळगावेते तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

0: ಕೆಎಲ್ಇ
1: ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-24-71-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu.
3: केली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी, एडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल सिव्हिल इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. पीजी कोर्सेस अवेलेबल मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अ मॉडेल इंजिनियरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज, 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 कंपनीज, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.kleceet.edu.in.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a five-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
2: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: डॉक्टरांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलए शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.